0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
3: हेलो श्रोताओं, नमस्कार, गुड आफ्टरनून टू यू ऑल। श्री सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर स्वर तरंग कार्यक्रमात। मी तुमच्या अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोताओं, एक वाजले आहे आणि नेहमीप्रमाणे मी तुमची साथ देणार आहे दोनपर्यंत। तेव्हा या एक तासाच्या संगीतमय प्रवासात आमची साथ द्या काही शवणीय गाण्यांसोबत। मी आहे शिरीष, मी तुमची साथ देणार आहे दोनपर्यंत। पुन्हा श्रोताओं, कार्यक्रमाची सुरुवात करूया। पहिलं गाणं ऐकूया, Taken from the movie Maya, Anjali Marathe, यांच्या सुमधुर आवाजात।

श्रोतनो आपण ऐकत आहात स्वर तरंग कार्यक्रम आणि दोन पर्यंत मी तुमचे साथ देणार आहे या संगीतमय प्रवासात. आणि श्रोतनो आज खास संगीतमय प्रवास रंगणार आहे. उद्या श्रोतनो आहे 28 सप्टेंबर, म्हणजे भारतीय संगीत विश्वातील स्वर सम्राज्ञी गान कोकिळा लता मंगेशकर यांचा जन्मदिवस आहे उद्या. श्रोतनो लता मंगेशकर यांचा आवाज म्हणजे भारतीय संगीताच्या इतिहासातील एक विस्मरणीय पर्व. त्यांच्या स्वरांनी अनेक पिढ्यांच्या भावनांना शब्द दिले. प्रेम, विरह, भक्ती, आनंद, दुःख प्रत्येक भावनेला त्यांच्या आवाजाने एक वेगळीच ओळख मिळाली. आणि श्रोतनो उद्या आहे लता मंगेशकर यांचा जन्मदिवस, तेव्हा या क्षणी त्यांच्याच गाण्यांनी आज कार्यक्रम रंगणार आहे. या गाण्यांद्वारे त्यांना आदरांजली वाहूया. तेव्हा ऐकूया नेक्स्ट्रॅक उंबरथा यांचं या मूवीतून घेतलेलं गाणं. ऑफकोर्स लता मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजात.

0: 819 किलोहर्ट्ज, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
3: श्रोता उद्या आहे मराठी गायिका लता मंगेशकर यांचा जन्मदिवस, तेव्हा या क्षणी त्यांना आदरांजली आपण वाहत आहोत। त्यांच्याच सुमधुर आवाजात, त्यांनीच गायलेल्या काही गाण्यांसोबत। लता मंगेशकर यांच्या आवाजातली जादू अशी होती की गाणे कोणतेही असो, त्यांच्या स्वरांचा स्पर्श झाला की ते गाणे मनात कायमचे घर करून जायचे। असंच एक गाणं या क्षणी तुमच्यासाठी वाजतो आहोत, तेव्हा सुनो याचा आस्वाद घ्या। खीप ट्युनिंग स्पेशल कार्यक्रम रंगत आहे, याचा आस्वाद घ्या।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोतृंनो, आज लता मंगेशकर यांच्या गाण्यांनी अक्षणी कार्यक्रम रंगत आहे। श्रोतृंनो, लता मंगेशकर यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गायली। हिंदीसोबतच मराठी भाषेलाही त्यांनी आपल्या स्वरांनी समृद्ध केले। ऐनदेशो त्यांच्या आवाजातला गोरवा आणि शब्दांच्या उच्चारातील स्पष्टता ही त्यांची खासियत होती। श्रोतृंनो, त्यांच्या स्मरणार्थ आता ऐकूया परत एकदा एक विस्मरणीय गीत। ऑफकोर्स लता मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजात गाण्याचे बोल आहे, राजा सारंगा माझ्या सारंगा। तेव्हा याचा आस्वाद घेऊया।

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
3: वेलकम बैक श्रोत्यांनो, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत। शिरीसोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर रजनीगंधा कार्यक्रमात। मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो श्रोत्यांनो। काही श्रवण या गाण्यांसोबत मी तुमची साथ देत आहे। आज स्पेशल कार्यक्रम रंगत आहे। उद्या आहे लता मंगेशकर यांचा जन्मदिवस, तेव्हा या क्षणी त्यांच्याच सुमधुर आवाजाने कार्यक्रम रंगत आहे। श्रोत्यांनो, लता मंगेशकर म्हणजे केवळ एक महान गायिका नव्हे तर भारतीय संगीताच्या इतिहासातील एक मोठे पर्व होते। आज त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देत ऐकूया परत एकदा त्यांनीच गायलेलं एक लोकप्रिय गीत, त्यांनीच गायलेलं एक भावगीत। यस श्रोत्यांनो, लता मंगेशकर यांची भावगीते अत्यंत लोकप्रिय आहे। अर्थातच या क्षणी ऐकूया त्यांच्याच सुमधुर आवाजात एक भावगीत, याचा आस्वाद घ्या।

0: स्वर तरंग
1: स्वर तरंग
2: श्रोत्यांनो, वेळ निसटून जात आहे. काही क्षणात कार्यक्रम संपणार आहे, तेव्हा आमची साथ देत राहा, संध्येचा आनंद घेत राहा आमच्यासोबत. काही शेवड्या गाण्यांसोबत लता मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजाने

कार्यक्रम रंगत आहे तेव्हा या क्षणी परत एकदा त्यांच्याच सुमधुर आवाजात ऐकूया नेक्स्ट ट्रॅक, याचा आस्वाद घ्या. तेव्हा ऐकूया लता मंगेशकर आणि सोबत सुरेश वाडकर यांच्या आवाजात पुढचं गाणं, याचा आस्वाद घ्या.

श्रोत्यांनो, या क्षणी तुमच्या ठेवत आहोत ते शेवटचे गाणे द व्हॉइस ऑफ रोहित राऊत आणि जुईली जोगेकर. तर श्रोत्यांनो, याचा आस्वाद घ्या. आणि याच गाण्याने कार्यक्रमाची सांगत आहोत आहे थँक्यू व्हेरी मच आमची साथ देण्याबद्दल. हॅव अ ग्रेट डे, हॅव अ ग्रेट संडे. काळजी घ्या आपली. पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.

0: रजनीगंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस वर रजनीगंधा
1: नमस्कार श्रोत्यांनो श्री सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशस वर आणि रजनीगंधा कार्यक्रमात मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. श्रोत्यांनो आशा करतो की तुम्ही सगळेजण ठीक आहात सुरक्षित आहात.

न उद्या आहे लता मंगेशकर यांचा जन्मदिवस, तेव्हा या क्षणी त्यांच्याच सुमधूर आवाजात ऐकूया पुढचं गाणं. या गाण्याद्वारे त्यांना आदरांजली वाहूया.

श्रोतनो या क्षणी तुमच्यासाठी वाजत आहोत ते शेवटचे गाणं पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या आपली, पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व